0: Tanisha.
1: You're listening to Radio Olive 106.3 FM. Tanisha ke saath hai aap. Arijit Singh ki awaaz mein Ram Leela se suna aapne Lal Ishq. Bahut hi sundar gana. Aur ek bahut hi sundar baat ab main aapse kehne wali hu. Theek hai, zara dhyan se suniyega. We've got only one life, right? So, chhodo future ka khauf. Dinner ke baad khao soft, nacho gao and live, love, laugh. Yes, yehi ek funda hona chahiye life ka. Choti-choti baaton ka stress lekar apne din ko barbaad kar dena koi sensible baat nahi hai. Main ye khud ko bhi bata rahi hu because I also do that. You know, ho jata hai, theek hai? Kisi ne kuch keh diya ya phir koi baat ho gayi, kisi ne galat tarike se aapki kahi hui baat ko perceive kar liya aur hum uska na toll apne dimag pe le lete hain aur bas uske bare mein sochte rehte hain aur bade bade aur scenarios bana lete hain jo actually exist bhi nahi karte aur khud ko hi pareshan karte hain. Nobody else around you knows what's going on in your head. Sirf aap hi usse bother ho rahe ho. To kyun karna hai aisi cheeze? फायदा है कोई नहीं है. एंजॉय करो जो अभी हो रहा है उसको, जैसे कि ये आने वाला गाना. कूल सॉन्ग ऑफ द आवर फॉर यू, नवाज़ शेखर इन द वॉइस ऑफ मोमिना मुस्तेसा. स्टे ट्यून्ड एंड जियो बिंदास. कूल सॉन्ग रेडियो ऑलिव पर आने वाला गाना कूल सॉन्ग ऑफ द आवर.
2: क्या बात है सर, क्या बात, ये बात है कूल सॉन्ग.